हर जियो तुदनो सदा सालाही प्यारे, जिचर घट अंतर है सासा, एक पल खिन विसरह तू स्वामी।